मुगच्छा ऐको प्यालो कुम्भनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्भनाथ कार्यक्रमात अतामी ऐकोव्या पोइलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

0: या गीता सवे आयचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.
1: निकलके नंदुलर रेडिओ निनादा 90.4 FM.